आकाशवाणी पुणे राजेंद्र लेले प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून। इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा। केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ। सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार। आगामी 2 दिवसही पावसाचेच। आता सविस्तर बातम्या। संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होणार आहे। केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमांवर काल ही माहिती दिली। 13 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या पावसाळी अधिवेशनादरम्यान अनेक महत्वाची विधेयकं मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल। गेल्या शतकभरापासून इथेनॉलचा इंधन म्हणून वापर केला जात आहे। सध्या प्रश्न उपस्थित होत असलेल्या बायोफ्युएल ब्लेंडिंगबाबत प्राप्त सूचनांचा इथेनॉल धोरणासंदर्भातील अंमलबजावणीत समावेश केला जाईल आणि आवश्यक ते बदल केले जातील अशी ग्वाही केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल राजस्थानमधील एका कार्यक्रमात बोलताना दिली। दरम्यान E20 इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा निर्वाळा विविध तज्ज्ञ संस्थांनी काल देशभरात घेतलेल्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून केला। 40 ते 60 हजार किलोमीटरच्या कठोर चाचण्यांमधून या इंधनाची विश्वासार्हता सिद्ध झाल्याची माहिती ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात ARAI काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली। E20 इंधनाशी सुसंगत वाहनं बाजारात आणण्यापूर्वी त्यांची 40 ते

0: 8,000 किलोमीटर पर्यंत प्रत्यक्ष रस्त्यावर आणि प्रयोगशाळेत कठोर चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये इंजिनाची कार्यक्षमता, टिकाऊपणा आणि सुरक्षितता तपासली जाते. या चाचण्यांनंतर इंजिनाच्या कार्यक्षमतेवर नगण्य परिणाम दिसत असून वाहन दीर्घकाळ कार्यक्षम राहतं असं संस्थेचे डॉ मथाई यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं कांदा खरेदी दरात 13% वाढ केली आहे. हा दर प्रति क्विंटल 1,875 रुपयांवरून 2,125 रुपये करण्यात आला आहे. सुधारित दर कालपासून लागू झाले. सध्या नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थांमार्फत सरकारी राखीव साठ्यांसाठी कांदा खरेदीची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे होणाऱ्या उत्पादनातील नुकसानापासून आर्थिक संरक्षण मिळावं या उद्देशानं राज्य शासनानं 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी नोंदणी करावी असं आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं असून यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी अॅग्रीस्ट्रॅक नोंदणी क्रमांक बंधनकारक असून शेतकऱ्यांकडे जमिनीची कागदपत्र, पीक लागवड घोषणापत्र, आधार क्रमांक तसंच आधारशी संलग्न बँक खातं असणं आवश्यक आहे. याशिवाय शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा डिजिटल क्रॉप सर्व्हे करणंही अनिवार्य आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. सहकारी संस्थांनी शेतकरी, महिला आणि लघु उद्योजकांना सक्षम करण्यात आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावली असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. सहकार हा भारताच्या संस्कृतीचा, सामूहिक शक्तीचा आणि आत्मनिर्भरतेचा पाया असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचा बंद झालेला निधी पुन्हा सुरू करण्याबाबत येत्या महिन्याभरात निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. पुरस्कारार्थींमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांचाही समावेश आहे. त्यांना सहकार महर्षी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. लोहगड इथे नुकत्याच झालेल्या घटनेनंतर समाज माध्यमांवर तसंच इतर माध्यमांद्वारा लोहगडाविषयी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक भाष्य होत असल्याबद्दल गडप्रेमी आणि शिवप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहक महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे पुणे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले,
1: लोहगडच्या या दुर्दैवी घटनेनंतर काही मंडळी रील्स बनवत आहेत, मीम्स बनवत आहेत आणि समाज माध्यमांवरती चुकीच्या गोष्टी टाकतायत की ज्याच्यातून किल्ल्याची बदनामी होतीये. गुगल मॅपवरती सुद्धा लोहगडमध्ये घटना घडलेल्या ठिकाणाचा उल्लेख या पॉईंट, केतन पॉईंट असा आता झालेला आहे. हे खरंच खूप बदनामीकारक आहे. शासनाने यामध्ये त्वरेने लक्ष घालून गुगलला सांगून ते त्या ठिकाणून काढून टाकण्याचे निर्देश दिले पाहिजेत. खरं तर लोहगड किल्ला किंवा सर्वच किल्ले आपल्या राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक आहे. आपल्या सर्वांच्या भावना या किल्ल्यांशी निगडीत आहेत आणि अशा किल्ल्यांबद्दलचा काही मजकूर समाज माध्यमांमध्ये वेगाने पसरत आहेत हे पाहून खरंच खूप मनाला दुःख होतंय. माझी शासनाला अखिल महाराष्ट्र गिरण महासंघाचा अध्यक्ष, सह्याद्रीवर प्रेम करणारे असंख्य साहसप्रेमी, गिरीप्रेमी आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने विनंती आहे की सगळे जे काही प्रकार अनुचित चालले आहेत हे ताबडतोब थांबवण्यासाठीचे आदेश शासनाने पारित केले पाहिजेत आणि कडक कारवाई जर शासनाने केली नाही तर यासाठी शिवप्रेमींना, दुर्गप्रेमींना रस्त्यावर यावं लागेल हे पण सांगू इच्छितो.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात गेले काही दिवस सर्वदूर पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांची लगबग वाढली असून पेरण्यांना वेग आला आहे. या अनुषंगाने जाणून घेऊ सांगली जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला आढावा.
2: सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, पलूस, तासगाव, कडेगाव, मिरज आणि खानापूर तालुक्यात सध्या पावसाचं प्रमाण चांगलं असून जत, आटपाडी आणि कवठे मंगळ तालुक्यात पावसाचं प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात कमी जास्त प्रमाणात पाऊस होत असून नद्यांच्या पाणी पातळीत संत गतीने वाढ होत आहे. जिल्ह्यात जून महिन्यात काही ठिकाणी जोरदार

0: पाऊस आणि सध्या पडत असलेल्या पावसामुळे खरीप हंगामाच्या 10% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे एकूण क्षेत्रफळ 2,46,118 हेक्टर असून 24,042 हेक्टरवर सध्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये भात, भुईमुग, सोयाबीन, तूर, मक्का तसंच इतर तृणधान्यांची पेरणी करण्यात आली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी सांगलीहून महेश भिसे.
1: राज्यात मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, रायगड, पालघर तसंच नाशिक आणि पुण्याच्या काही भागात मुसळधार पाऊस आहे. उद्यापर्यंत या भागात सातत्यानं मुसळधार पावसाचा अंदाज असून या भागातील नागरिकांना दर 3 तासांनी इशाऱ्याचे संदेश फोनवर पाठवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. अनेक भागात शाळाही बंद ठेवल्या असून एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थितीवर नजर ठेवून असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान पुण्यात कालपासून पावसाची संततधार सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूरसह कोकणातील सर्व ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणांहून वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करत असताना यवतमाळहून दिव्यांगांची वारी पंढरपूरकडे निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचं हे 3रं वर्ष आहे. पूर्णतः दिव्यांगांची पंढरपुरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. 22 दिवसात 521 किलोमीटरचा पायी प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर इथं पोहोचणार आहे. शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराज यांची पालखी काल हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्याच्या शिवेवरील झिरो फाटा इथं दाखल झाली. आरोग्य विभागाच्या वतीनं वारी विठोबाची साथ आरोग्याची या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांची तपासणी करून आरोग्य सेवा देण्यात आली. भाविकांनी यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदानही केलं. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिला गोल रिंगण सोहळा काल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील दातली इथं उत्साहात पार पडला. आज ही पालखी अहिल्यानगरकडे मार्गस्थ होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. त्याआधी क्रिकेट. पुरुष क्रिकेटमध्ये मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड इथं झालेल्या 5 सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या इंजिनाच्या कार्यक्षमतेवर अत्यल्प परिणाम होत असल्याचा तज्ज्ञ संस्थांचा निर्वाळा. केंद्र सरकारकडून कांदा खरेदी दरात 13% वाढ. सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. आणि राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार. आगामी 2 दिवसही पावसाचेच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: इतने सारे लम्हे निकल गए, पता नहीं उनमें क्या हुआ, पता नहीं हमने उनमें क्या किया. तो फिर ध्यान रखना है हमें कि जीवन का एक भी लम्हा अगर निकल रहा है तो हमें मालूम होना चाहिए कि हमने ये लम्हा किस चीज़ पर लगाया, किस काम में बिताया. और ज़रूरी है कि हम अपनी दिनचर्या में योग को शामिल करें, एक्सरसाइजेज करें. और ऐसे में हम आपको एक छोटी सी एक्सरसाइज बताते हैं, क्योंकि बहुत से लोग हैं और बहुत सी महिलाएं हैं जिनका हाथ का, गर्दन का बहुत देर तक एक ही पोजिशन में रहने का काम होता है, जिसकी वजह से गर्दन में और कंधों में बहुत ज़्यादा दर्द हो जाता है. इसे कहा जाता है स्कंद चक्र. और इस योगा को, इस आसन को करने से तनाव से भी मुक्ति मिलती है, साथ ही साथ एकदम से जो स्टिफनेस है, जो अकड़ापन है हमारे शरीर में, उसमें भी राहत मिलती है. तो जो लोग इस वक्त कुर्सी पर या सोफे पर बैठे हैं उनके लिए तो ये बिल्कुल एक जादुई स्ट्रेच होने वाला है. तो सबसे पहले करना क्या है, अपनी रीढ़ की हड्डी को यानी स्पाइन को बिल्कुल सीधा कर लेना है. अपने दोनों हाथों की उंगलियों को अपने कंधों पर रखना है, यानी अपने हाथों को लीजिए और अपने कंधों पर रख लीजिए. अपनी कोहनियों को आगे की तरफ छूते हुए गोल घुमाइए. एक बार क्लॉकवाइज हम इसको करेंगे. सांस लेते हुए कोहनियों को ऊपर ले जाएं और सांस छोड़ते हुए पीछे से घुमाते हुए नीचे लाएं। इसे तीन बार आप क्लॉकवाइज और

0: गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकताय न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 MHz मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि मनस्पर्शी या कार्यक्रमात मी तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले तुमचं मनापासून स्वागत करतो। आता सकाळचे 10 वाजलेत आणि दुपारी 1 वाजेपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत आणि छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत। तर मनस्पर्शीमध्ये सुरुवातीला एक गोष्ट तुम्हाला सांगतो। आजचा दिवस ना त्याच्यासाठी दुहेरी आनंदाचा होता। एकीकडे वटसावित्रीची पौर्णिमा तर दुसरीकडे त्यांच्या लग्नाचा वाढदिवस। खरंच अगदी दुर्मिळ योगायोग। बरोबर 25 वर्षांपूर्वी याच शुभमुहूर्तावर त्यांचं लग्न झालं होतं। म्हणूनच आजची पूजा त्याच्यासाठी केवळ 7 जन्मांच्या नवऱ्यासाठी नव्हती, तर एकत्र घालवलेल्या सुखी संसाराच्या गोड आठवणींचीही कृतज्ञता होती। म्हणूनच ती अगदी पहाटे पहाटेच नटून थटून तयार झाली होती। केसात मोगऱ्याचा सुवासी गजरा, अंगावर त्याच्या आवडीची जांभळ्या काठपदराची साडी, कपाळावर चंद्रकोरा आणि हातात पूजेचं सुबक तबक। आरशात स्वतःला निहाळताना ती एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नव्हती बरं का। नेहमीप्रमाणे तिचे पती परमेश्वर म्हणजेच यजमान बेडवर अजूनही लोळत पडले होते। बाहेर जाण्यापूर्वी तिने एका संस्कारी बायकोसारखा त्यांच्या पायांना स्पर्श केला, तसंच झोपेतच त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड आणि रोमॅन्टिक हसू उमटलं। ती जरा चमकली। दाल में कुछ काला है या पूरी दाल ही काली है या शंकेनं तिनं त्यांच्या दंड्याला धरून गदागदा हलवलं आणि विचारलं, अहो उठा ना, असलं कसलं स्वप्न बघताय आणि झोपेत वेड्यासारखं काय गालातल्या गालात हसताय। त्यानं डोळे चोळत उत्तर दिलं, अगं स्वप्नच तसं होतं, इंद्रधनूच्या झुल्यावरती ते राणी मी राजा होतो, सप्त सुरांच्या तालावरती उंच झोका घेत होतो। त्यांच्या या रोमॅन्टिक उत्तरानं तिचा चेहरा रागानं लालबुंद झाला। म्हणजे तुम्ही तिच्यासोबत रंग उधळत होता, तर खरं खरं काय ते सांगा, कोण होती ती झुल्यावरची स्वप्न सुंदरी? रसिको कोण होती ते सांगतो पडया गाण्यानंतर।

रसिक हो गोष्टीत पुढे काय झालं ते सांगतो. बायकोने असं विचारल्यावर तो कपाळावर हात मारत म्हणाला, अगं दुसरी कोणी नव्हती, तूच माझी राणी होतीस. आणि खरं सांगू, इंद्रधनुष्यातील ते सात रंग म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपले सात जन्म होते. आणि प्रत्येक जन्मात मी तुझा आणि तू माझीच होतीस. त्याच्या या स्पष्टीकरणावर तिचा राग एका सेकंदात तिवळला. अय्या खरंच किती रोमॅन्टिक. सांगा ना मला कोणकोणत्या रंगात आपण झुलत होतो. तो हसून म्हणाला, तेच तर सांगतोय, इंद्रधनुष्याच्या सात रंगातल्या बरोबर सातव्या म्हणजे शेवटच्या रंगाच्या जांभळ्या रंगाच्या झोक्यावर आपण दोघं होतो. आणि योगायोग बघ ना, आज तू नेमकी जांभळ्या रंगाची साडी नेसली आहेस. तिचा गणिताचा मेंदू लगेच ऍक्टिव्ह झाला. तिनं मनोमन हिशोब मांडला, म्हणजे हा आपला सातवा जन्म चालू आहे. तर मनातल्या मनात सुटकेचा श्वास टाकत तो म्हणाला, हे बघ मी असं काहीच म्हणालो नाही. आणि पहाटेची सगळी स्वप्न खरी असतात असं कुठं आहे. आपण आपला हा सातवा जन्म असावा असं मला वाटतंय. तरी तू त्या वडाखाली बसलेल्या गुरुजींनाच विचारून खात्री करून घे. बापरे, जरा खरोखर सातवा जन्म असेल तर पुढच्या जन्मी आपली जोडी फुटणार तर नाही ना. या विचारानं ती काहीशी नाराज झाली आणि पूजेचं ताट घेऊन घराबाहेर पडली. तो मात्र तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहून पुन्हा पुन्हा गालातल्या गालात हसत होता.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: जुनी नवी गाणी, माहिती, मनोरंजनाचा खजिना म्हणजे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद.

0: तू आन है, तू शान, तू ही देश का अभिमान है। अब आप भी बढ़ाएं देश का सम्मान। शॉर्ट सर्विस कमीशन अफसर बनकर भारतीय नौसेना की एग्जीक्यूटिव एजुकेशन और टेक्निकल ब्रांच ज्वाइन करने के लिए अविवाहित पुरुष और महिला उम्मीदवारों से ऑनलाइन आवेदन आमंत्रित किए जा रहे हैं। आवेदन की अंतिम तिथि है 27 जुलाई 2026। अधिक जानकारी के लिए विजिट करें www.joinindiannavy.gov.in। जॉइन इंडियन नेवी।
1: हृदय आत्वाज ए समथिंग, सारे जग वाटे हैपनिंग, अस्तो सदा मीयता ड्रीमिंग।
2: नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड।
3: नमस्कार, मी विश्वजीत जोशी। आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनी।
4: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू रसिको हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। तुम्हाला मी गोष्ट सांगत होतो, गोष्टीत पुढे काय झालं ते सांगतो। तासाभरानं वडाची पूजा करून ती घरी परतली, मात्र आता तिच्या चेहऱ्यावर नाराजीचा लवलेशही नव्हता। उलट ती गालातल्या गालात मिश्किलपणे हसत होती। नेमकं काय घडलंय याचा अंदाज त्याला येईना, शेवटी न राहून त्यानं विचारलंच। अगं, माझ्या स्वप्नाचा गुरुजींनी काही उलगडा केला की नाही यावर ती पुन्हा गालात हसून म्हणाली, हो केला ना। म्हणूनच गुरुजींच्या सांगण्यावरून मी वडाच्या झाडाला आधी 7 फेऱ्या उजवीकडून डावीकडे मारल्या, आणि त्यानंतर 7 फेऱ्या डावीकडून उजवीकडे मारल्या। बापरे, पण अशा फेऱ्यांच्या हेराफेरीमुळे नेमकं काय साधलं गेलं, त्यानं बुचकळत पडत विचारलं।

तू गोंधळात पडल्यावरती म्हणाली, अहो तेच तर सांगते, तुम्हाला पहाटे पडलेलं स्वप्न खरंच खरं होतं, पण माझ्या उलट्या फेऱ्यांमुळे आपल्या आधीच्या 7 जन्मांचा व्हाईट वॉश झाला आणि ते 7ही जन्म गंगेला मिळाले. त्यानंतर मारलेल्या सुलट्या फेऱ्यांमुळे इथून पुढच्या आपल्या आणखी 7 जन्मांचं बुकिंग कन्फर्म झालंय. हो, पण त्यात एक छोटासा बदल झालाय. बदल म्हणजे? तो न राहून विचारता झाला. म्हणजे इथून पुढे पडणाऱ्या स्वप्नातील इंद्रधनुच्या 7 रंगांचा क्रम आता उलटा दिसेल. ता ना पी ही नी पाजा ऐवजी तो आता जा पा नी ही पी नाता असा होईल आणि त्यानुसार आपल्या नात्याचेही आलटा पालट होईल.

0: प्रेमाचं नाटक चांगलं ओळखू ना मी. माझ्यावर तुझं मुळीच प्रेम नाहीये.
1: अगं तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे.

0: चा चटणीची
1: काय झालं?
2: लग्न आधीच्या माझ्या वाढदिवसाला मला सिनेमाला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: सुंदर साडी आणून दिली होतीस.
1: दिली होती.
2: बागेत फिरायला घेऊन गेला होतास.
1: गेलो होतो.
2: हॉटेलात जेवायला नेलं होतं.
1: नेलं होतं.
2: मग आता काय झालं?
1: काय झालं
2: मलाच विचारतोस?
1: डोंट वरी, आज मी तुला माझ्या हाताने जेवायला करून खालीन. नो टेन्शन. अटेन्शन अबाउट टर्न टू किचन.

0: नमस्कार, मी प्रियांका बर्वे. नाट्यगीतं, भावगीतं आणि चित्रपट गीतांचा सुरेल ठेवा अनुभवा FM गोल्डवर.
1: मनस्पर्शी कार्यक्रम सुरू. रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. गोष्ट तुम्हाला सांगत होतो जेव्हा ती म्हणाली की नात्याची ही आलटापालट होईल, त्यावर तो म्हणाला आलटापालट? तो पुरता गोंधळला. तशी ती डोळे मिचकावत म्हणाली, घाबरू नका, पुढच्या 7 जन्मात आपलं नवरा बायकोचंच नातं तसंच राहणार आहे. फक्त फरक इतकाच असेल की माझ्या ठिकाणी तुम्ही असणार आणि तुमच्या ठिकाणी मी असणार. म्हणजे नक्की काय ग? तो न समजून म्हणाला, म्हणजे इथून पुढच्या प्रत्येक जन्मात याच दिवशी मी सकाळी आरामात झोपलेली असेल, अगदी तुमच्यासारखंच राजा राणीचं स्वप्न पाहत. बोलता बोलता तिने एक सुंदर गिफ्ट बॉक्स त्याच्यापुढे ठेवला. आता हे काय नवीन? त्याने विचारल्यावर ती म्हणाली, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना, आधी गिफ्ट उघडून तर बघा.
2: सांगा ह्या वेळीला माझ्या गुलछडीला, सांगा ह्या वेळीला माझ्या

त्यानं उत्साहानं बॉक्स उघडला. आत एक छानशी तांबड्या रंगाची रेशमी साडी होती आणि त्यावर एक चिठ्ठी लिहिलेली होती. पुढच्या 7 जन्मांसाठी ॲडव्हान्स बुकिंग, पहिली साडी तांबडी. हे कसलं गिफ्ट? तो डोक्याला हात लावत म्हणाला. तसं ती सगळं स्पष्ट करत म्हणाली, मगाशीच सांगितलं ना, वडाला उलट सुलट फेऱ्या घातल्यामुळे पुढच्या 7 जन्मात मी नवऱ्याच्या भूमिकेत असणार आणि तुम्ही बायकोच्या. उगाच पुढच्या जन्मी विसरायला होऊ नये म्हणून ही साडी मी तुमच्यासाठी आत्ताच खरेदी करून ठेवली. विचार करा किती छान नजराणा असेल तो. तुम्ही पहाटेच उठून ही लाल रंगाची साडी नेसून केसात मोगरा माळून हातात पूजेची थाळी घेऊन वडाला फेऱ्या घालत असणार म्हणजे? वैतागून त्यानं विचारलं. तशी ती खळखळून हसली आणि म्हणाली, म्हणजे वाघाचे पंजे.

0: बेजाचं सामान झिल्लक ना अरे त्या पोरांना बघा अरे त्यांना माधुरकी विधुरकी झिल्ली का नाय
1: बसकीचं सामान झा बेगीन चला चला
2: हे मायमचं हल्ला हल्ला का नाय
0: अरे हल्लाय चला चला

0: नमस्कार, मी प्रियदर्शन जाधव, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी।
1: मनस्पर्शी या कार्यक्रमात तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। आणि मगाशीची मी गोष्ट सांगितली त्या गोष्टीतल्या सारखी खरंच अदलाबदल झाली तर कल्पना केली तरी हसायला येतं। आणि ही मजेशीर गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा। आणि मनस्पर्शी कार्यक्रमात आता वेळ झाली आजच्यापुरतं इथंच थांबण्याची। एक गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर ठीक 11 वाजता युवा तरंग या कार्यक्रमात आपली भेट होईलच। ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी।
2: चल हट।

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार मित्रांनो, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 MHz तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि गाणं तर तुम्हाला ऐकवणारच आहे आणि गाण्यानंतर आज आपण योग शिक्षिका संगीता वाघमोडे यांच्याशी संवाद साधणार आहोत।

0: नमस्कार, मी ऋषिकेश रानडे.
1: नमस्कार, मी प्राजक्ता रानडे.
0: आपण ऐकतोय 100.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा.
2: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा अर्जे मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, पण आज आपल्या स्टुडिओत आल्या आहेत योग शिक्षिका सुनीता वाघमोडे. भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यामध्ये योग, योगासने, योग साधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी साधुसंत यांनी वेळोवेळी योग विद्येचं महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज आपल्याला पटवून दिलेली आहे. आणि आपण योगामुळे काय होतं की आपण तंदुरुस्त, आपलं शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो, शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो आणि तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असं म्हणता येईल. याच योगशास्त्राविषयी उपयुक्त माहिती देण्यासाठी

0: योग्य शिक्षिका सुनीता वाघमोडे आज आपल्या स्टुडिओत आल्यात आणि त्या आरसीएफ संस्थेच्या तांत्रिक सेवा विभागामध्ये वरिष्ठ प्रचालक या पदावर कार्यरत आहेत. कार्यालयीन जबाबदाऱ्यांबरोबरच सुनीता वाघमोडे या समाज सेवेच्या कार्यातही अत्यंत सक्रियपणे सहभागी होतात आणि 2007 पासून त्या ठाणे इथल्या श्री अंबिका योगाश्रम या सामाजिक संस्थेशी जोडलेल्या आहेत. त्यांनी 2 वर्षांचा योग शिक्षक अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलाय आणि त्यांच्या निस्वार्थ सेवा समर्पण आणि समाजहितासाठीच्या योगदानाचा विचार करून सामाजिक कार्यासाठी सुनीता वाघमोडे यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. नमस्कार सुनीताजी.
1: नमस्कार सर.
0: तुमचा एफएम गोल्ड वाहिनीवर मनापासून स्वागत.
1: धन्यवाद सर.
0: आता आपली मुलाखत तर आहे योगाभ्यास किंवा योगशास्त्र याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, तर मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की हे योगशास्त्र तुम्हाला आधी का शिकावंसं वाटलं आणि नंतर का शिकावंसं वाटलं?
1: सगळ्यात अगोदर सगळ्यांना माझा नमस्कार. योग शिकण्यासाठी पण योग यावा लागतो, तसं मलाही योग शिकण्यासाठी काही आजारातून जावं लागलं. मला लहानपणीच संधिवाताचा त्रास होता जो वयाप्रमाणे तो वाढत गेला आणि काही 7-8 वर्ष त्याचा मला प्रचंड त्रास झाला. एक वेळ अशी आली की मी त्या संधिवाताच्या त्रासामुळे चालूही शकत नव्हती, माझ्या शरीराची हालचाल सुद्धा करू शकत नव्हती आणि कितीही डॉक्टरी उपाय केले, कितीही औषधं घेतली, होमिओपॅथी, ऑलिओपॅथी, आयुर्वेदिक, तरी पण त्याचा माझ्या शरीरावर काही परिणाम होईना. आणि मग अशी परिस्थिती आली की आता करायचं काय. त्याचवेळी माझ्या वडिलांना हे श्री अंबिका योगाश्रमाची जी आमच्या जवळच्या इथे शाखा माहीत पडली आणि वडील मला तिथे घेऊन गेले म्हणण्यापेक्षा उचलून घेऊन गेले असं म्हटलं तरी चालेल, कारण मला चालताही येत नव्हतं. तिथे गेल्यानंतर त्यांनी माझं शारीरिक जी काय माझी परिस्थिती होती ती बघितली. तिथे जे काही ज्येष्ठ योग शिक्षक वगैरे होते त्यांनी, कारण मी शारीरिकदृष्ट्या तर मी मला आजार होताच पण मी मानसिकदृष्ट्या पण खूप खचलेली होती, कारण एक उमेदेचं वय होतं ज्या काळामध्ये आपण अभ्यास करावा, काहीतरी चांगलं करावं हे माझ्या मनात होतं. पण सगळंच ह्या शारीरिक व्याधींमुळे मी एक अपंगच झाली होती, त्याच्यामुळे मी काही करू शकत नव्हते. त्यामुळे मानसिकरित्या पण मी खूप खचलेली होती आणि सगळे उपाय करून झालेले होते आणि मला असं वाटलं की हिथे तरी काय होणार आहे असं माझ्या मनात एक शंका होतीच. पण तिथल्या जे शिक्षकांनी मला जे सांगितलं काही योगी क्रिया आसनं आणि त्याच्याबरोबर गायत्री मंत्र आणि ओंकाराची साधना म्हणजे शरीराबरोबर मनही तुमचं, कारण योग म्हणजे काय की मन आणि शरीराला ना जुळवणं जोडणं म्हणजे योग. आणि हेच तिथे गेल्यानंतर मला शिकवलं गेलं ते मी, कारण हे जे आमची योग संस्था आहे ती रविवार ते रविवार असं शिकवते. मग एका रविवारी जे मला शिकवलेलं आहे ते मी पूर्ण आठवडाभर करायचे, कारण माझ्याकडे हा शेवटचा पर्याय होता.
0: बरोबर.
1: जर ह्याच्यातून मी बरी झाली तर झाली, नाहीतर माझं काहीही पुढे आयुष्य नव्हतं. तर मी ते प्रामाणिकपणे केलं. त्यांनी जे काही गोष्टी सांगितल्या त्या घरी सातत्यपूर्ण मी केल्या, त्याचा सराव केला आणि एवढी वर्ष जे मी पेन किलर खात होती, जे मला डॉक्टर स्टिरॉइड देत होते, तुम्हाला विश्वास नाही बसणार, ते माझं 1 महिन्यामध्ये बंद झालं.
0: अरे वा.
1: आणि 4 रविवार माझे वडील मला नेऊन सोडायचे तिथे योगामध्ये. 5व्या रविवारी मी स्वतः चालत त्या योग शाखेमध्ये जाऊन मी योग शिकायला लागले आणि तो जो आत्मविश्वास आला मला की मी शरीराने बरी झाली, मनाने मी थोडीशी सशक्त बनत चालली आणि मग मला विश्वास पटला की नाही मी परत माझ्या पायावर उभी राहू शकते आणि मी माझं पुढचं आयुष्य परत चांगलं करू शकते. आणि मग पुढे मग मी पूर्ण तो जो काही 3मासिक वर्गाचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्ण केला आणि त्या ह्याच्यामध्येच मला जवळजवळ 70-80% फरक पडला. आणि मग कारण माझ्या आजारपणामुळे माझ्या घरातल्यांना पण सगळ्यांना त्रास होत होता, कारण घरात एक जण आजारी असेल तर पूर्ण घर आजारी असतं.
0: बरोबर.
1: आणि मग मला त्याचा खूप चांगला फायदा झाला. त्याच्यानंतर मी माझं पुढचं शिक्षण, कारण ह्याच्यामुळे माझ्या शिक्षणामध्ये पण खूप अडथळे नाही, माझं जवळजवळ 2-3 वर्ष त्या ह्या आजारपणामध्ये गेले ज्यामुळे मी शिक्षण पूर्ण करू नाही शकली. आणि मग माझं ते त्याच्या पुढचं शिक्षण पूर्ण केलं, मी ह्या आरसीएफ सारख्या संस्थेमध्ये मी ट्रेनिंग पूर्ण केलं आणि मग मला असं वाटलं की का नाही आपण हे जे आपल्याला मिळालेलं आहे जे सुख समाधान मी ज्या आजारातून ज्या दुःखातून मी बाहेर पडलीये ते आपल्या समाजाला पण त्याचा फायदा व्हावा, कारण आम्ही जे शिकवतो ते विनामूल्य आहे. विनामूल्य म्हणजे ज्याचं मूल्य करता येणार नाही अशी गोष्ट आहे. आम्ही पाण्यासारखा पैसा घालवला पण मला त्याचा काहीही उपयोग झालेला नव्हता. मग हे जे शास्त्र आहे आपल्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे कुठल्याही डॉक्टरांकडे जाता येत नाही त्या लोकांना जर ह्या गोष्टी कळाल्या

0: मिळाल्या तर त्याचा खूप चांगल्या प्रकारे समाजाला पण फायदा होईल. जसं मला माझ्या घराला माझ्या कुटुंबाला फायदा झाला तसाच हा पूर्ण समाजाला फायदा व्हावा. आणि आम्हाला योग शिकवताना जे काही सांगितलेलं आहे की सेवा आणि साधना तुम्ही जर संग एक संगत केली तर तुमची प्रगती आहे म्हणजे स्वतःची प्रगती होती ह्याच्यामध्ये. आणि समाजाला पण आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय त्यानुसार जर आपण हे जर काम केलं तर त्याचा आपल्यालाही फायदा आहे आणि समाजालाही फायदा आहे. म्हणून मी ठरवलं की एक स्थिर नोकरी लागलेली आहे
1: बरोबर
0: त्याच्यानंतर जर आपण आपला थोडासा वेळ जर समाजासाठी दिला तर त्याचा उपयोग मलाही होतो आणि समाजालाही होतो. म्हणून मी हे काम पुढे करण्याचं ठरवलं.
1: अरे वा. आणि ही साधारण किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला श्री अंबिका योगाश्रम या संस्थेची ओळख झाली किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेमध्ये गेलात?
0: 2007 जुलैच महिना होता. कारण त्यावेळी मी टीवायला होती म्हणजे
1: कॉलेजला होती
0: आणि मला तो परत म्हणजे 10वी 12वीला असताना पण मला त्रास व्हायचा म्हणजे 2000 पासूनच 1998-99 पासून त्रास सुरू झाला होता. पण जे काही महत्वाची वर्ष असतील ना त्यावेळी कसं आपण अभ्यासाकडे लक्ष देतो त्यामुळे थोडस ते प्रमाण वाढायचं आणि मला अक्षरशः परीक्षेच्या वेळी असं उचलून घेऊन जावं लागायचं की चालता नाही यायचं. असं करून मी 10वी 11वी 12वी केली. पण जेव्हा मी 15वीला गेली तेव्हा हा त्रास खूपच वाढला आणि एवढा वाढला म्हणजे 2007-06 मला त्रास सुरू झाला आणि एक वर्ष पूर्ण मी बेड रिटर्न होती.
1: अच्छा.
0: आणि मग 7 माझ्या वडिलांना हे एक कळलं की असं अशी संस्था आहे तिथे आपण घेऊन जाऊया काय फरक पडतोय का बघूया. कारण त्याच्या अगोदर डॉक्टरांनी एक ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं आणि तेवढ्या लहान वयात ऑपरेशन करणं खूप रिस्की होतं.
1: बरोबर.
0: म्हणून मग हे 7 मी योगाश्रम मध्ये गेली. 1-3 महिन्यामध्ये मी 70-80% बरी झाली आणि मग तिथून सुरू झालेला माझा प्रवास तो आतापर्यंत आहे. 2010 मी योग शिक्षिका प्रमाणपत्र परीक्षा पास झाली आणि मग तिथून मी 2007 जे मी सुरू केलेलं आहे ते आज त्यात मी हे करते आहे आणि ह्याचा मला खूप चांगला फायदा झालेला आहे.
1: आणि छानच योग आला आणि आयुष्याला एक नवं वळण मिळालं तुमच्या. आणि हे आता तुम्ही मला सांगितलं की तुम्ही नोकरी करता तर हे नोकरी सांभाळून योगाभ्यास शिकवणं शाखेत जाणं जरी तो दर रविवारी असला तरी कसं होतं ना की जे नोकरीवर जातात त्यांना असं वाटतं की अरे आठवड्याची सुट्टी तर ती फॅमिली बरोबर किंवा स्वतः काही एन्जॉय करावी पण तुम्ही समाजाचं आपण देणं लागतो या भावनेनं काम करता. पण ह्या वेळेचं नियोजन कसं काय करता मग तुम्ही या तुमच्या सगळ्या व्यापातून?
0: मी आता सांगितल्याप्रमाणे की मला हा दुसरा जन्म मिळाला आहे.
1: बरोबर.
0: ठीक आहे. आणि आपल्याला आवड असली की सवड मिळते.
1: अगदी खरं.
0: त्याप्रमाणे मी माझं हे सगळं जे काय बॅलन्स आहे योग सुद्धा तुम्हाला आयुष्यात एक तुमचा बॅलन्स तयार करायला मदत करतो. कारण तुमची नोकरी आहे घर आहे आणि ऑफिस आहे तर ह्याच्यामध्ये पण ह्या योग केल्यामुळे आपल्याला बॅलन्स करायला मदत होते. माझी दिवसाची सुरुवात 5 सुरू होते. योग जो आहे जो सकाळचा जर आपण केलात नियमितपणे तर सकाळच्या वेळी जो योग करतो त्याचा आपल्याला खूप चांगला फायदा मिळतो. मग माझ्या योगा दिवसाची सुरुवातच माझ्या योगापासून होते. एक सकाळी 1-1.5 तास माझा योगाचं नंतर मग घरातली कामं आणि मग ऑफिस. आणि माझा ऑफिस टाइम जो आहे तो 8-5 आहे त्यामुळे 5 पण मला बऱ्यापैकी वेळ मिळतो. तसंच आमचे योगाचे वर्ग सांगितल्याप्रमाणे रविवारचे चालतात तर तो एक रविवारचा दिवस काढूनच ठेवलेला असतो की त्या दिवशी अगदी घरातल्या कुटुंबाला म्हणजे माहेरच्या लोकांना सासरच्या लोकांना माहीत झालेलं आहे की 7-10 ही योग शिकवण्यामध्येच असणार आहे. तर ते एक माहिती आहे. आणि काही जर समजा कुटुंबातलेच काय कार्यक्रम असतील कुठलेही कार्यक्रम फिरायला जाणं वगैरे सगळं माझं योगाचं जे शेड्यूल आहे ते बघूनच सगळं ठरवलं जातं. आणि बहुतेक लोकांना आता माहीत झालेलं आहे की हिचं रविवारचा दिवस ह्याच सगळ्या गोष्टींमध्ये असतो तर त्याप्रमाणे हे शेड्यूल केलं जातं. आणि सांगितल्याप्रमाणे की आवड असली तर सवड मिळते त्यामुळे हे नियोजन करणं काही अवघड झालं.
1: आणि ती वेळ राखूनच ठेवली बाबा या योग व्यतिरिक्त काही नाही
0: हे आहे
1: दुसरं काही असेल तर मग ते वेगळ्या वेळेला किंवा वेगळ्या दिवशी आपण ते ऍडजस्ट करू.
0: बर.
1: आता आपण योगाभ्यासाबद्दल म्हणतोय तर योगाभ्यासाचे काही टप्पे असतात का? म्हणजे जसं प्राणायाम शिकण्याआधी काही योगिक क्रिया करणं गरजेचं असतं त्याबद्दल सांगा.
0: हो अर्थात म्हणजे बघा तुमचं शरीर प्राणायाम म्हणजे प्राणाचा साठा शरीरात करणं,
1: बरोबर,
0: ठीक आहे. तो करण्यासाठी पहिला तुमचा शरीरातले जे काही टॉक्सिन्स आहेत, विजाती आहेत, ती निघून गेलं पाहिजे. मन तुमचं सशक्त असलं पाहिजे, शरीर तुमचं सदृढ असलं पाहिजे, तरच त्या प्राणायामचा तुम्हाला फायदा होतो. तुम्ही असं

0: म्हणता की मी प्राणायाम करतो. प्राणायाम करतो म्हणजे फक्त श्वास प्रश्वास करणं म्हणजे प्राणायाम नव्हे. प्राणायाम म्हणजे कुंभक लावून ज्या गोष्टी केल्या जातात ते प्राणायाम. जर तुमच्या लंगची कॅपॅसिटीज नसेल की तुम्ही कुंभक लावणं म्हणजे श्वास घेऊन थांबणं, तो एका लयमध्ये, हा एका लयमध्ये सोडणं, तुम्हाला तो जमला नाही तर तो प्राणायाम नाहीये.
1: बरोबर.
0: योग म्हणजे मन आणि शरीर जोडणं, आणि ते कशाने जोडणे, आपण आपल्या श्वास प्रश्वासावरून. पतंजली योगसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की श्वासांवर तुम्ही लक्ष दिलं तुटणं मन आणि शरीर जोडायला मदत होते, आणि ते श्वास प्रश्वासच कुंभकामध्ये हे आपण करणं म्हणजे प्राणायाम. तर त्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या शरीराची शुद्धी करणं गरजेचं आहे. योग क्रिया, शुद्धी क्रिया, आसनं, त्याच्यानंतर मसाज, ह्या सगळ्या गोष्टीने तुमचं शरीर शुद्ध करा. गायत्री, ओंकार, ह्या सगळ्या गोष्टीने तुमचं मन शुद्ध करा, आणि मग तुम्ही प्राणायाम करायला गेलात तर त्याचा आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारे फायदा मिळतो. त्यामुळे पहिला काही तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट प्राणायामला नाही जाऊ शकत, कारण त्याच्यामुळे तुम्हाला काही शारीरिक काहीतरी त्रास होण्याचा शक्यता असते. त्यामुळे टप्प्याटप्प्याने हीच प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. तसं ह्याच्यामध्ये पण आहे की तुमच्या शरीराची पहिली शुद्धी करा, मग हळूहळू तुमचा शरीरात प्राणायामचा साठा करत करत मग तुम्ही प्राणायामकडे जा. मग प्राणायाममध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं की प्राणायाम अष्टप्राणायाम आहेत, दशमुद्रा आहेत, त्याच्या पुढे धारणा, ध्यान, अशा सगळ्या गोष्टी आहेत. प्राणायाम, हट योग, वेगवेगळी आता वेगवेगळे योगाचे पद्धत आहेत. त्याच्यामध्ये जो आपण हटयोग करतो त्याच्यामध्ये एक टप्प्याटप्प्याने गोष्टी केल्या जातात, म्हणजे यम, नियमाचं पालन, आसन, मग प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. आपण सांसारिक माणसं आहोत, आपण प्राणायामपर्यंतच जाऊ शकतो.
1: बरोबर.
0: त्याप्रमाणे जर आपण ह्या टप्प्याटप्प्याने जर गेलो तर आपल्याला ह्या प्राणायामचा चांगला फायदा मिळतो, म्हणून तो टप्प्याटप्प्याने असा केला गेला पाहिजे.
1: बरोबर. आणि जेव्हा आपण या टप्प्यांचा विचार करतो तेव्हा सुरुवातीलाच योगाभ्यास शिकण्याआधी किंवा शिकवताना सुरुवातीलाच जलधोती ही क्रिया सांगितली जाते, ती किती उपयुक्त आणि त्याबद्दल सांगितलं तर आवडेल सगळ्यांना ऐकायला.
0: खूप खूप उपयुक्त आहे. असं म्हटलं जातं की योगशास्त्र एकीकडे आणि जलधोती ही क्रिया एकीकडे. कारण जलधोती क्रिया, आपलं शरीर जे आहे त्रिदोषांनी बनलेलं आहे, वात, पित्त आणि कफ. जर ह्या तिघांचं जर आपल्या शरीराला संतुलन असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि जलधोती क्रिया ह्या तिघांनाच समतोलन करण्याचं काम करते. आता जलधोती क्रिया, जलधोती क्रिया कशी कशी करायची, त्याचं एक साधारण तुम्हाला सांगते की कोमट पाणी घ्यायचं, ठीक आहे, त्याच्यात मीठ टाकायचं. तुमचं 4 तासाचं 5 तासाचं पोट रिकाम असणं गरजेचं आहे, म्हणून ते सकाळच्या वेळी केलेलं उत्तम.
1: बरोबर.
0: ठीक आहे, तुम्ही कोमट पाणी घेतलं, त्यात मीठ टाकलं. साधारण आपल्या अश्रूंची जशी चव असते त्याप्रमाणे जर मीठ टाकून, एक पोझिशन आहे कागासन म्हणून, त्या पोझिशनमध्ये बसून तुम्हाला ते पाणी अकंठ प्यायचं आहे. अकंठ म्हणजे अगदी शेवटचा घोट बाहेर आला पाहिजे, एवढं पाणी पिऊन थोडस उभा राहून ओनव होऊन पोटाला आतमध्ये खेचून ते पाणी परत बाहेर काढायचं आहे. वमनाची क्रिया करायची आहे.
1: बरोबर.
0: पण त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी ते ओढून ताणून करायची गरज नाहीये. आपल्या 3 बोटांनी नख कापलेली असली पाहिजे, अशा 3 बोटांनी आपल्या पडजिबेला फक्त घर्षण करून ते पाणी बाहेर काढायचं आहे. शक्य तेवढं बाहेर काढा, पण फक्त एवढंच की पोटाला ताण देऊन खोकरून खाकून वगैरे असं काढायची गरज नाही. जेवढं शक्य असेल, सहज असेल तेवढं पाणी बाहेर येऊ द्यात. बाकी राहिलेलं पाणी तुमच्या दिवसभराच्या क्रियांमधून ते बाहेर पडणार आहे. तर ही झाली जलधोतीची क्रिया. आता जलधोतीची क्रिया कुणी करू नये हे पण खूप महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: ज्याला काही पोटाचे विकार आहेत, गर्भाशयामध्ये काही प्रॉब्लेम आहेत, हार्टचा त्रास आहे, अशा लोकांनी, बीपीचा त्रास आहे, अशा लोकांनी जलधोती ही क्रिया करू नये. कारण बघा, परत एकदा योग जो आहे तो शास्त्रशुद्ध पद्धतीने योग्य मार्गदर्शनाखाली शिकणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला व्याधी आहेत तर ते मार्गदर्शनाखाली करणं खूप महत्वाचं आहे. हे जे मी सांगितलेलं आहे, जी जलधोती एक सामान्य, ज्यांना व्याधी नाहीये, ज्यांना आपलं शरीर एक चांगली प्रकृती ठेवायची आहे, त्यांच्यासाठी सांगितलंय. पण परत एकदा सांगते की ज्यांना काही व्याधी आहे त्यांनी कृपया करून योग्य मार्गदर्शनाखाली हे सगळे क्रिया, आसनं, प्राणायाम शिकावं.
1: अगदी खरंय. बरं सुनीताजी, आपण तुमच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आता एक गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील.

0: वाघमोडी सुनीताजी, योग करण्यासाठी काही वयोमर्यादा असते का? म्हणजे कमीत कमी इतक्या वयाची किंवा जास्तीत जास्त इतक्या वयापर्यंत तुम्ही योग करू शकता असं काही असतं का? किमान आणि कमाल वयोमर्यादा काही असते का?
1: हो आहे. 12 वर्षाच्या पुढील सगळेजण योग करू शकतात अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. 12 वर्षांच्या खालील नाही करू शकत का? तर ती जी मुलं आहेत ते पण करू शकतात काही असणं, म्हणजे जसं की ताडासन आहे उंची वाढवण्यासाठी, सूर्यनमस्कार शरीर सुदृढ करण्यासाठी, शरीराची व्यवस्थित उंची वाढ वगैरे होण्यासाठी ती मुलं सूर्यनमस्कार काही असणं करू शकतात. पण जर योगाभ्यास सुरू करायचा असेल तर 12 वर्षांच्या पुढील हा योगाभ्यास शुद्धिक्रिया असणं ह्या गोष्टींकडे वळू शकतात. ते शेवटच्या श्वासापर्यंत आपण योग करू शकतो, त्यामुळे ही वयोमर्यादा आहे.
0: कारण का मी असं विचारलं माहिती आहे का तुम्हाला? कारण आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो आणि तेव्हा बऱ्याचदा ना शाळांमध्ये त्या दिवशी काही आसनं किंवा काही क्रिया केल्या जातात आणि तेव्हा जे काही शिक्षक असतील खरं तर ते मार्गदर्शन घेऊनच करत असतील, पण त्यांनी अशी काळजी घ्यायला हवी की बाबा 12 वर्षाच्या पुढची असतील तर त्यांनी कुठली आसनं करायची आणि 12 वर्षाच्या आतमधली असतील, कारण काही पहिली दुसरीची सुद्धा मुलं असतात आणि त्यांनी सुद्धा काही कुठली आसनं करायला हवीत त्याची काळजी घ्यायला हवी. आणि तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे, कारण आपण किमान आणि कमाल मर्यादा या पाळायला हव्यात आणि शेवटच्या श्वासापर्यंत असं जरी म्हटलं आपण तरी सुद्धा आपल्याला ते झेपायला सुद्धा हवं, कारण त्याचं सहज आपण म्हणतो ना की योग जे आहे ती सहज क्रिया व्हायला हवी, त्यातून आपल्याला बरं तर वाटायलाच हवं पण शरीराला काही नुकसान व्हायला नको याकडे मला वाटतं सगळ्यांनी लक्ष द्यायला हवं. बरं, आपण ज्या संस्थेचा उल्लेख केला की श्री अंबिका योगाश्रम, या संस्थेत बरीच वर्ष तुम्ही योगाभ्यास शिकवत आहात आणि हा योगशास्त्राचा साधारण काय अभ्यासक्रम असतो?
1: जी, मी श्री अंबिका योगाश्रम संस्था ठाणे ह्या ज्या संस्थेमध्ये मी योग शिक्षिका म्हणून गेले 17-18 वर्ष काम करते. आमचा असा अभ्यासक्रम आहे, पहिला त्रैमासिक वर्ग म्हणजे 3 महिन्याचा वर्ग प्रत्येक रविवारी तो जवळच्या शाखेमध्ये येऊन तुम्ही शिकायचा आहे.
0: बरोबर.
1: तिथे जे काय तुमच्या व्याधी असतील त्या तुमच्या त्या 3 महिन्यामध्ये बऱ्यापैकी बऱ्या होतात. त्याच्यानंतर पुढे जर तुम्हाला वाटत असेल तर पुढे अजून 6 महिने तुम्ही त्याच जे काय क्रिया आहे त्या तिथेच येऊन तुम्ही व्यवस्थित अजून चांगल्या प्रकारे करून शिकून त्या व्याधीतून बाहेर पडून तुम्हाला जर शिक्षक बनायचं असेल तर पूर्व प्राणायाम आहे त्याच्यामध्ये, ह्याच्यापेक्षा ऍडव्हान्स काही क्रिया शिकवल्या जातात. त्याच्यामध्ये ओंकाराचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याच्यानंतर काही कपालभाती, साईड कपालभाती, साईड उज्जयी वगैरे, अमर कृती वगैरे सारख्या क्रिया शिकवल्या जातात. तर हे तुम्हाला तिथे पूर्व प्राणायाम मध्ये शिकवलं जातं की जेणेकरून प्राणायाम करताना प्राणायामसाठी जे काय तुम्हाला तुमच्या लंगची कॅपॅसिटी हवी आहे, कुंभक लावण्यासाठी जो काय तुमचा स्टॅमिना वाढायला पाहिजे,
0: बरोबर,
1: तर त्या गोष्टींसाठी पूर्व प्राणायाम मध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात जेणेकरून पुढे प्राणायाम करताना तुम्हाला प्राणायामचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. तर हे 6 महिन्यामध्ये शिकवलं जातं. मग पुढे अजून 5 प्राणायाम म्हणून असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला प्राणायाम जे काही 5 प्राणायाम शिकवले जातात त्याच्यानंतर एक परीक्षा घेतली जाते आणि नंतर मग तुम्हाला जर योग शिक्षक बनायचं असेल तर योग शिक्षक प्रमाणपत्रचं जे काही पुढचं 1 वर्षाचं कोर्स असतो तो शिकवला जातो. त्याच्यामध्ये पुढे मग तुम्हाला अष्टप्राणायाम दशमुद्रा ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर हे असं पूर्ण एक आमचा अभ्यासक्रम आहे
0: आणि त्याची परीक्षा पण होते मला वाटतं.
1: परीक्षा मी सांगितलं ना की पूर्व 5 प्राणायाम झाल्यानंतर तुमची एक परीक्षा होते,
0: लेखी परीक्षा
1: आणि प्रॅक्टिकल ती होते. आणि जेव्हा तुम्ही योग शिक्षक बनणार आहात तेव्हा पण तुमचं पूर्ण हे जे प्राणायाम, कुंभक, दशमुद्रा वगैरे, ध्यान धारणा ह्या सगळ्या गोष्टी ज्या शिकवल्या जातात त्याचं सुद्धा एक परीक्षा घेतली जाते, लेखी परीक्षा घेतली जाते आणि प्रॅक्टिकल सुद्धा घेतलं जातं. त्याच्यामध्ये मग पूर्ण तुमचं त्रैमासिक वर्गामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या प्राणायाम, मुद्रा, जे काही शुद्धिक्रिया आहेत ते आणि आसनांचा भाग, त्याच्यामध्ये मग कठीण असणं वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समावेश असतात. आणि मग ही परीक्षा घेऊनच तुम्हाला पुढे शिक्षकाचं प्रमाणपत्र दिलं जातं. त्याच्यामध्ये पण तुम्ही शिक्षक म्हणून जर पास झाला तर त्याच्या पुढे एक वर्ष तुम्हाला कुठल्याही शाखेत जाऊन शिकवणं बंधनकारक असतं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ते

0: मानपत्र दिलं जातं. असं तुम्ही हे 2.5-3 वर्षाचं तुम्ही हे योगाचं एक शिक्षक बनण्यासाठीचा पूर्ण अभ्यासक्रम आहे.
1: आणि हा पूर्ण अभ्यासक्रम हा विनामूल्य आहे.
0: विनामूल्य अर्थात कारण ह्या
1: गोष्टीचं मूल्य नाही
0: कारण ह्या आपल्या पूर्वजांनी शास्त्र तयार केलेलं आहे आणि ह्या गोष्टीमध्ये आपण स्वतः त्याच्यात काहीही केलेलं नाहीये. तर आमच्या गुरुजींचं असं म्हणणं होतं की ह्या गोष्टींसाठी आपण पैसे घ्यायचे नाही.
1: निकम गुरुजी
0: हटयोगी निकम गुरुजींनी सांगितलेलं आहे की हे तुम्ही विनामूल्य चालवायचं आहे, अमूल्य ठेवा आहे आणि ह्याला आपण पैशाच्या स्वरूपात आपण त्याचं मूल्य करूच शकत नाही. त्यामुळे अजूनही आमची संस्था ह्या मूल्यांवर ह्या गोष्टींवर चालतीये आणि हे सगळं विनामूल्य पूर्ण त्रैमासिक पासून जे तुम्ही योग शिक्षक बनत आहात तिथपर्यंत सगळं विनामूल्य असतं. तिथे तुम्ही येतात, शिकता, त्याच्यासाठी तुम्हाला जो काय नाश्ता दिला जातो किंवा काही गोष्टी केल्या जातात, काढाही दिला जातो, ह्या सगळ्या गोष्टी विनामूल्य केल्या जातात आणि हे सगळे जे काम करणारे आमचे शिक्षक आहेत ते सुद्धा स्वतः मनापासून येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करतात. कुठेही तिथे कुणालाही मानधन दिलं जात नाही आणि
1: सेवा म्हणूनच
0: सगळ्या गोष्टी केल्या जातात. अर्थात आम्हाला पैशाची गरज आहे ते आम्ही देणगीच्या स्वरूपात घेतो, सोहखुशीने कोणी देईल त्यांच्याकडून घेतो. तिथे कुठेही आम्ही छुप्या प्रकारे आम्ही कुठल्याही गोष्टीचा पैशांचा व्यवहार आम्ही तिथे करत नाही.
1: अगदी खरं. बरं, मला तुम्हाला असं विचारायचं आहे पुढे की महिलांच्या काही शारीरिक आणि मानसिक अडचणी असतात तर त्यांनी कुठल्या योगिक क्रिया आणि आसनं करायला हवीत जी त्यांच्यासाठी उपयुक्त आहेत, खास महिलांसाठी?
0: अर्थात महिला आजकाल महिलांना घरही सांभाळावं लागतंय, नोकरीही करावी लागते, त्यामुळे त्यांची खूप ओढाथण होते आणि महिला मुळातच थोड्या हळव्या असल्यामुळे, जास्त विचार करणाऱ्या असल्यामुळे त्यांचे मानसिक आजार नंतर शारीरिक आजारामध्ये रूपांतरित होतात. शारीरिक आजार म्हणजे पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे, थायरॉईड आहे, हे सगळे प्रकार त्यांना होतात. गर्भाशयाचे काही विकार असतात, सिस्ट फायब्रॉइड होतात, तर हे त्यांचं शारीरिक. आणि मानसिक म्हणाल तर जे काही मेनोपॉज वगैरे ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे चिडचिड होणं, थकवा येणं, काही म्हणजे मूड स्विंग होणं, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप आहेत. आणि विशेषतः महिलांनी आता योगाकडे, सगळ्यांनीच योग करणं खूप महत्वाचं आहे पण महिलांसाठी, महिला ही घराची एक आधारस्तंभ आहे आणि तिने निरोगी राहणं खूप महत्वाचं आहे. ती निरोगी राहिली तर पूर्ण घर निरोगी राहतं, म्हणून तिने निरोगी राहणं खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यासाठी महिलांनी योग करताना, योगामधल्या वेगवेगळ्या क्रिया आहेत, जसं सांगितलेलं आहे की थायरॉइड आहे तर त्याच्यासाठी काही मानेचे प्रकार आहेत, प्राणाकर्षण क्रिया आहे मन शांत स्थिर करण्यासाठी, त्याच्यानंतर जर तुमचे पोटाचे काही विकार आहेत तर त्याच्यासाठी काही अग्निसार उड्डाणबंद क्रिया आहेत, आसनं आहेत, वेगवेगळी सिंहासन वगैरे आहे. स्पेसिफिक असे आसनं आहेत की जे महिलांना थायरॉइडसाठी किंवा गर्भाशयाच्या विकारांसाठी करणं खूप महत्वाचं आहे. तर हे सगळ्या गोष्टी जर त्यांनी केल्या आणि मनाला थोडंसं प्रसन्न ठेवलं, तर प्रसन्न ठेवायचं म्हणजे गायत्री मंत्र, ओंकार, ह्या गोष्टी आता म्हणजे सायन्सनी सुद्धा प्रूव्ह केलेल्या आहेत की ह्या गोष्टींमुळे तुम्ही बरे होऊ शकता. आता खूप साऱ्या व्याधी ज्या आहेत त्या मानसिक आजार, मानसिक ह्याच्यातूनच पुढे त्या शारीरिक व्याधी होत आहेत असं आपल्या मॉडर्न सायन्सने पण ऍक्सेप्ट केलेलं आहे की असं होतंय. त्यामुळे पहिला मनाची तुम्हाला काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि योग म्हणजे मन आणि शरीर जोडणं. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे योगातल्या काही क्रिया आसनं करून महिलांना सुद्धा ह्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो. आणि आम्ही आमच्या समोर कित्येक उदाहरणं बघितलेली आहेत की थायरॉइडची गोळी बंद होणार नाही, होते, पण काय आहे तुम्हाला करणं गरजेचं आहे, तुम्हाला त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. बुवाबाजी हात डोक्यावर ठेवून ह्या गोष्टी होणार नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला स्वतः प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागतील, स्वतःसाठी करावे लागतील. आणि बायकांनी स्वतःसाठी वेळ काढणं खूप महत्वाचं आहे. खूप
1: हा अगदी योग्य मुद्दा तुम्ही मांडला आहे. कारण काय होतं ना की घरातल्यांसाठी करायचंय, नवऱ्यासाठी करायचंय, आईसाठी करायचंय, बाबांसाठी करायचंय, मुलांसाठी करायचंय, सासू सासऱ्यांसाठी करायचंय, पण स्वतःकडे दुर्लक्ष करायचं.
0: हो, हे खूप आहे. आणि मी बघते आजूबाजूला, माझ्या आजूबाजूला मी कितीतरी बघते, किती महिलांना, मुलींना, बायकांना बघते. मी सांगते तुम्ही करा, आपलं घर महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर तुम्ही स्वतःला महत्व देणं पण तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही जर आजारी पडले पडलात तर मग ह्या सगळ्या गोष्टींकडे कोण बघणार आहे?
1: बरोबर.
0: मग त्यामुळे तुम्ही स्वतःला पहिलं महत्व द्या, घरातल्यांना महत्व सांगा, महत्व की मी आजारी नसणं किंवा मी सदृढ असणं किती महत्वाचं आहे. तुम्ही स्वतः त्यांना पटवून दिल्याशिवाय त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीयेत. त्यांना वाटते की करते ना करू द्यात, असं नाहीये. तुम्ही स्वतः वेळ काढा, स्वतःसाठी काहीतरी प्रयत्न करा, मग ते तुमच्या घरातल्यांना दिसणार, मुलांना दिसणार, नवऱ्याला दिसणार की बाबा तिला पण वेळ देणं गरजेचं आहे. आणि मग तुम्ही अशा प्रकारे योग करून काही गोष्टी

0: आणि तुम्ही जर केलं तर तुमचं अनुकरण तुमच्या घरातली मुलं बाळं पण करतील. त्यामुळे तुम्ही करणं गरजेचं आहे.
1: बरोबर आहे. आणि आजच्या ह्या धावपळीच्या जगामध्ये ना मन स्थिर ठेवणं अवघड होऊन गेलंय. त्यामुळे मला वाटतं की या योगाभ्यासामुळे आपलं मन स्थिर राहू शकतं. आणि त्यासाठी सगळ्यांनी, महिला असतील किंवा पुरुष असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध असतील, तर ह्या सर्वांनी शरीराबरोबरच मनाच्या स्थिरतेसाठी आणि मनाच्या सुदृढतेसाठी योगाभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील.

0: सुनीता जी, मला तुम्हाला असं विचारायचं होतं की परंपरेनुसार चालत आला असला तरी योगाभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, म्हणजे पतंजली योग, हटयोग वगैरे. आता तर पॉवर योगाचंही फॅड आहे खरं तर, यामुळे थोडा संभ्रम निर्माण होतो. पण ही योगाभ्यासाची नेमकी कुठली पद्धत योग्य हे कसं ठरवायचं?
1: खरं तर आता सोशल मीडियामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा खूप चांगल्या प्रकारे प्रचार प्रसार होतोय. पण तुम्ही म्हटला तसं संभ्रम निर्माण होतोय. कारण का पतंजली जे तुम्ही नाव घेतलं ते पतंजलीची सूत्र आहेत आणि त्याच्यातून हटयोग एक आलेला आहे. त्याच्या हटयोग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी,
0: अष्टनियम,
1: हा हे अष्टनियम आहेत, अष्टांग योग आहे हटयोग. ह्याच्याप्रमाणे जर तुम्ही केलात तर तुम्ही टप्प्याटप्प्याने जे आपल्याला प्राणायाम करायचं आहे ते आपण करू शकतो. तसंच आपल्या व्याधीनुसार, आपल्या वयानुसार, आपल्या शारीरिक प्रकृतीनुसार तुम्ही योग करायला हवा. आणि परत एकदा तेच मार्गदर्शनाखाली करा. कारण एखादी व्याधी आहे म्हणजे मी म्हटलं की सूर्यनमस्कार चांगलं आहे. आपण सगळेच म्हणतो की सूर्यनमस्कार खूप छान आहे. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत त्याने आपल्याला शरीराला चांगला व्यायाम मिळतो.
0: बरोबर.
1: पण मला सांगा, एखाद्याला जर समजा कमरेचा त्रास आहे, काहीतरी लंबर स्पॉन्डलिसिस आहे, सर्वायकल स्पॉन्डलिसिस आहे, मग त्यांनी जर समजा सूर्यनमस्कार केला तर त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागणार. कारण त्यांनी तुम्हाला फरक नाही पडणार, तुमच्या व्याधीमध्ये अजून वाढ होणार आहे. तर म्हणजे सूर्यनमस्कार चांगला आहे म्हणून सगळ्याच लोकांनी करावा असा नाहीये. आपल्या शारीरिक प्रकृतीनुसार, आपल्या व्याधीनुसार, आपल्या वयानुसार या सगळ्या गोष्टी करायला हव्यात. वयानुसार जी जे 12 वर्षाच्या पुढील जी करू शकतात ते अगदी 7 नंतरची लोक करू नाही शकणार. म्हणजे तुम्हाला तुमच्या वयानुसार सुद्धा तुमचा योग निवडता आला पाहिजे की तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत काही नाही. म्हणून तुम्हाला मार्गदर्शनाखाली करणं खूप महत्वाचं आहे. आणि हल्ली योगामधले जे षटकर्म आहेत ते कुणीही कुठेही शिकवत नाही. जसं आपण मगाशी जलधौतीचा उल्लेख केला, बस्ती आहे, धौती ही म्हणजे जलधौती, नेती, नवली, त्राटक, कपालभाती, तर ह्या गोष्टी ने आपल्या आंतरिक शारीरिक शुद्धी खूप चांगल्या प्रकारे होते. आणि तू तुमच्या व्याधीनुसार तुम्हाला ते गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजेत. तसा हल्ली शिकवलं जात नाही. म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने जे परंपरेनुसार जे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या पूर्वजाने जे शास्त्र निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी वेगळी नावं देऊन सन सॅल्युटेशन अँड पॉवर वेगा योगा वगैरे नावं देऊन शिकवण्यामध्ये मला तरी असं वाटतं की काही अर्थ नाहीये. जे शास्त्रशुद्ध आहे ते व्यवस्थित लोकां तळागाळापर्यंत ही गोष्ट जी आहे योगशास्त्र ते पोहोचलं पाहिजे. आणि तेच योगाश्रम जे आमचं श्री अंबिका योगाश्रम जे आहे ते काम करत आहे. तर परत तेच की तुमच्या व्याधीनुसार, वयानुसार आणि योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही योग निवडावा असं मला वाटतं.
0: आणि आपल्या शरीराला काही अपायकारक होईल असं तर कधीच कोणी करू नये. आणि तुम्ही जसं म्हणाला तसं अगदी खरं आहे की सगळ्याच क्रिया किंवा सगळंच आसनं सगळ्यांसाठी नसतात. काही जी बाकीच्यांना उपयुक्त असतात ती काहींना उपयुक्त नसू शकतात. तर आपल्या आजार, व्याधी, प्रकृतीनुसार आपण ते आणि योग्य मार्गदर्शनाखाली आपण ते शिकलं पाहिजे आणि करायला हवं. पण मला तुम्हाला असं पुढे विचारायचं आहे की योगासनांनी आपलं शरीर लवचिक आणि सुदृढ बनतं. आता काही योगासनं ही करायला थोडी अवघड असतात, अर्थात सरावाने ते जमू शकतात, पण ही योगासनं करत असताना साधारण काय काळजी घ्यायला हवी?
1: सगळ्यात पहिले जे सांगितलं की तुम्ही जेव्हा योग अभ्यास सुरू करताय योग्य मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहेच. तुमच्या ज्या व्याधी आहेत, वय आहे, प्रकृती आहे त्याच्यानुसार करा. आता जेव्हा आपण योग सुरू करतोय तुम्हाला योगामध्ये व्यवस्थित सगळ्यात महत्वाचं काही करणं
0: न करणं काय करायला नको,
1: काय नको करायला हे तुम्हाला सगळ्यात पहिलं माहीत असलं पाहिजे तुमच्या व्याधीनुसार, वयानुसार. कारण तुम्ही म्हणाल की नाही मी करेन, पण त्याचा तुम्हाला दुष्परिणाम होईल आणि मग आपलं शास्त्र जे आहे त्याचं नाव खराब होईल की मी योग करायला गेलो आणि मला त्रास झाला. तर तुम्हाला पहिलं ते ठरवलं पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे आणि काय नाही ते योग्य मार्गदर्शनाखाली. योग करताना तुमचं 4 तासाचं पोट रिकाम असणं गरजेचं आहे. परत ते वय व्याधीनुसार तुम्हाला करणं गरजेचं आहे. गर्भवती महिलांचा योग वेगळा योग आहे. त्यांना त्यांच्या त्या प्रत्येक महिन्यानुसार तो योग शिकवला जातो. मासिक पाळीच्या 4 दिवसांमध्ये योगा करायचा नाहीये. तुम्हाला समजा ताप आहे, खूप थकवा आहे, काहीतरी आजार आहे, तर त्यावेळी तुम्ही तो योग करू नका, नाहीतर तुम्हाला त्याचा त्रास जाणवू शकतो. अशा प्रकारे आपण थोडीशी काळजी घेतली तर आपण हा योग चांगल्या प्रकारे सावधानतेने आपण हा योग करू शकतो. आणि प्राणायाम किंवा जे काय करायला जातोय खूप मोठी गोष्ट आहे. योग म्हणजे फक्त आपल्या व्याधी निवारण्याचं काम नाहीये. योगाचं जे काही महत्व आहे ते त्याचे जे विचार आहेत ते खूप उच्च आहेत. मोक्ष वगैरे मिळवणे ह्या गोष्टी आहेत, हे त्याच्यातले टप्पे आहेत. त्यामुळे ते व्यवस्थित योग्य मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या वय व्याधीनुसार तुम्ही करणं खूप गरजेचं आहे.
0: आता आसनांमध्ये ना, आसनांचा मगाशी आपण उल्लेख केला तेव्हा काही आसनं पूर्ण स्थिती असते, म्हणजे ही आपली पूर्ण स्थिती, पण त्या पूर्ण स्थितीपर्यंत

0: सण काही जणांना जमत नाही, तर असं आपण म्हणूया का का बाबा तुम्हाला जेवढं जमतं ती पूर्ण स्थिती तुमची?
1: हो हो, अर्थात त्यावेळी तुमचं जे काय तुम्ही ज्या तुमचे काय तुमचं शरीर ज्या प्रकारे आहे
0: बरोबर
1: त्या प्रकारे तुम्ही जेवढ्यापर्यंत ती गोष्ट करू शकता ती तुमची पूर्ण स्थिती. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काय प्रोसिजर सांगितलेली आहे की हे तुम्हाला करायचं आहे
0: बरोबर.
1: काही गोष्टींमध्ये जसं आता मी नमन मुद्रेचं उदाहरण घेते की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा सीटचा भाग उचलायचा नाही, कारण तुमच्या पोटावर दाब आला पाहिजे पण माथा लागला पाहिजे हे सांगितलं जातं. पण सीटचा भाग न उचलता माथा लावणं गरजेचं आहे. जर तर लागत नसेल तर सीटचा भाग उचलून लावणं गरजेचं नाहीये. मग त्याच्यात गरजेचं काय आहे? मग तुम्हाला जर समजा तुम्ही अर्धवटच जात असाल तर ती तुमची पूर्ण स्थिती, त्या स्थितीमध्ये तुम्हाला त्या क्रियेचे सर्व फायदे मिळणार आहेत. म्हणून हळूहळू तुम्ही योग करून करून सराव करून करून त्या स्थितीपर्यंत पोहोचू शकता. पण आता नाही पोहोचला म्हणून तुम्ही सोडून देणं किंवा तुमच्यासाठी उपयुक्त नाही असं म्हणणं चुकीचं आहे. ठीक आहे. आणि योगाने कसं होतं की हळूहळू जशा तुम्हाला व्याधी झालेल्या आहेत तशाच त्या योग करून करून हळूहळू पूर्ण होतात. म्हणजे तुम्ही आज योगा करायला गेलात आणि पी हळदन हो गोरी असा प्रकार त्याच्यामध्ये नसतो. तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो, त्याच्यानंतरच त्या आसनांचा फायदा मिळून त्या शरीरातले जे काही अवयव आहेत त्यांचं जे काही स्ट्रॉंगनेस वाढून ते व्यवस्थित होऊन त्याच्यात जे काही अडथळे असतील ते बाहेर निघून मग तुम्हाला त्या क्रियांचा त्या फायदा मिळाला लागतो. म्हणून तुम्ही थोडासा संयम ठेवा, सातत्यपूर्ण संयम ठेवून जर हे केलं तर त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच मिळतो.
0: बरोबर आहे. आणि आता शेवटचा प्रश्न की सध्याची बैठी जीवनशैली आणि धावपळीच्या काळामध्ये हा योगाभ्यास सर्वांसाठी कसा उपयुक्त ठरू शकतो?
1: खूप खूप उपयुक्त ठरतो. आजच्या काळाची म्हणेन की योग हे गरज आहे. आपले जे माननीय श्री पंतप्रधान मोदीजी ह्यांनी हे योगशास्त्र पूर्ण जगभर त्याचा प्रचार प्रसार केलेला आहे. योग दिन आपण साजरा करतो, जागतिक योग दिन म्हणतो, भारतीय योग दिन नाही म्हणा, जागतिक योग दिन. पूर्ण जगाला सुद्धा आपल्या ह्या योगाचं महत्व कळलेलं आहे. त्यामुळे बैठी कामकाजामुळे आपले पाठदुखी कंबरदुखी आहे, आपल्याला खूप स्ट्रेस होतो, धावपळीचं जीवन आहे,
0: ताण
1: तणाव खूप आहे. तर तुम्ही योगाच्या काही क्रिया करून काही हे ओंकार गायत्री मंत्र करून तुमचं मन चांगलं ठेवून योगाच्या क्रिया करून तुमचं शरीर चांगलं ठेवून तुम्ही नक्कीच ह्या जे काही आपलं बैठी काम आहे धावपळीचं जीवन आहे ह्याच्यामध्ये जर हे योग करून तुम्ही तुमचे जी काही दिनचर्या आहे किंवा जीवन आहे ते चांगल्या प्रकारे जगू शकता, नक्कीच करू शकता.
0: सुनीताजी, योग शिकवण्याचं जे रथ तुम्ही अविरतपणे करत आहात त्याबद्दल तुमचं कौतुक आहे आणि तुमच्या कार्याला शुभेच्छा. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी संवाद साधलात आणि उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल खरंच मनापासून आभार.
1: धन्यवाद. तुम्ही मला इथे आकाशवाणी केंद्रावर FM गोल्डवर बोलून माझ्याकडून हे जे काही योगाबद्दल मला जी माहिती आहे ती तुम्ही घेतलीत आणि ह्याचा सर्व लोकांना फायदा होईल मला अपेक्षा आहे. हीच माझ्याकडून थोडीशी सेवा झालेली आहे. तर तुमचं आणि माझ्या श्री अंबिका योगाश्रम संस्थेचं आणि आकाशवाणीचं मी खूप खूप मनापासून आभार मानते की मला ही संधी दिली. धन्यवाद.
0: धन्यवाद.

मित्रांनो, भारतातली ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्वीकारली असून योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत आणि जगभरातल्या देशांनी केवळ योग स्वीकारला नाही तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला आणि प्रत्येकाने योगशास्त्राचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा. श्री अंबिका योगाश्रम बद्दल काही श्रोत्यांनी विचारले तर श्री अंबिका योगाश्रम नावाची वेबसाइट आहे, गुगलवर सर्च केल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि तुम्ही जिथे राहता, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, कल्याणात, कुठेही जवळपास नवी मुंबईमध्ये, तर तिथे जवळपास तुम्हाला श्री अंबिका योगाश्रम यांची शाखा नक्की असेल. तिकडे तुम्ही दर रविवारी जाऊन योगाभ्यास शिकू शकता आणि अगदी विनामूल्य आहे. तर आता वेळ झाली युवा तरंग या कार्यक्रमात इथंच थांबण्याची. गाणं ऐकूया आणि गाण्यानंतर रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी.

रसिको, संगीत रंगभूमीचे नटसम्राट बालगंधर्व आणि नटसृष्ट गणपतराव बोडस यांनी आजच्या दिवशी म्हणजे 5 जुलै 1913 रोजी पुण्यामध्ये गंधर्व नाटक मंडळी या कंपनीची स्थापना केली. किर्लोस्कर नाटक मंडळी या संस्थेतूनच गंधर्व नाटक मंडळीच्या स्थापनेचं बीज समावलंय म्हणून संस्थेनं किर्लोस्कर नाटक मंडळीची परंपरा पुढे नेत सादर केलेली संगीत नाटकं हा संगीत रंगभूमीचा सुवर्ण युगाचा काळ होता. कलाकार म्हणून केवळ स्वतःपुरतं न पाहता बालगंधर्वांनी ही कंपनी कशी काम करेल याकडे लक्ष दिलं. त्यांनी वैभवशाली भव्य आणि देखणी नाटकं सादर केली. त्यामध्ये उधळपट्टीचा भाव नव्हता तर रसिकांना दर्जेदार कलाकृती आणि सुखावह वाटणारा अनुभव द्यावा हाच उद्देश होता. रंगभूमी हा धर्म मानून नाटकाचं नेपथ्य, सजावट, रंगभूषा, वेशभूषा, पात्रयोजना, साथीची वाद्य आणि साथीदार याकडे लक्ष देण्यासाठी स्वतंत्र विभाग होते. अहमद खान तिरकवा तबला, कादर बक्ष सारंगी, हरिभाऊ देशपांडे आणि केशवराव कांबळे ऑर्गन या साथीदारांसह बालगंधर्वांनी रसिकांना समृद्ध नाट्यानुभव दिला.

रसिक गंधर्व नाटक मंडळीचं पहिलं नाटक संगीत मुकनायक या नाटकाचा पहिला प्रयोग हा मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरमध्ये झाला होता. त्यानंतर कंपनीने बडोदा इंदोर पुणे आणि नागपूरचा दौरा केला आणि या दौऱ्यात मानापमान मृच्छकटिक मुकनायक आणि विद्याहरण या नाटकांचे प्रयोग केले. 1915 साली कंपनीने हैदराबाद औरंगाबाद आणि पुन्हा बडोदा असा दौरा केला आणि याच दौऱ्यात मास्टर कृष्णराव यांचा कंपनीत प्रवेश झाला. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांनी आपल्या जुन्या फाल्गुनराव या गद्य नाटकाला संगीताचा साज चढवून त्याचं संगीत संशय कल्लोळ केलं आणि ते गंधर्व संगीत मंडळीतील लोकांच्या आग्रहामुळेच. या नाटकाचा पहिला प्रयोग देवलांच्या पश्चात गंधर्व मंडळींनी 30 ऑक्टोबर 1916 रोजी केला. मानवी स्वभावात दडलेली संशय वृत्ती यावर आधारलेलं कथानक आणि देवलांची सुबोध प्रासादिक वाक्यरचना यामुळे हेही नाटक फार लोकप्रिय झालं होतं. अगदी घरगुती पण चटकदार भाषा, चपखल म्हणी, खटकेबाज संवाद, विनोदपूर्ण घटना, नाट्यपूर्ण प्रसंग आणि या सर्वांना साजेल असं आकर्षक संगीत अशा अनेक गुणांनी संशय कल्लोळ हे नाटक संगीत रंगभूमीवर अतिशय लोकप्रिय झालं.

0: नमस्कार, मी आरती अंकलीकर. 100.1 MHz वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि रंजक सफर या कार्यक्रमात मी तुमचा आरोग्य मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. आज आपण रंजक सफर या कार्यक्रमात गंधर्व नाटक मंडळीबद्दल बोलत आहोत, आणि गंधर्व नाटक मंडळीने स्थापनेनंतर अनेक संगीत नाटकं रंगभूमीवर आणली आणि कंपनीच्या शिरोभेसात मानाचा तुरा खोवला तो खाडीलकरांच्या संगीत स्वयंवर या नाटकानं. हे नाटक कंपनीनं 10 डिसेंबर 1916 रंगभूमीवर आणलं आणि याची संगीत योजना गायनाचार्य भास्करबुवा बखले यांनी केली होती. बखले फार मोठ्या योग्यतेचे आणि चतुरस्त्र असे गायक होते आणि या नाटकातल्या पदांसाठी त्यांनी यमन, बिहाग, भू, भीमबलास, भाग्यश्री, भैरवी अशा अगदी परिचयातील रागांच्या चाली निवडल्या आणि रंगभूमीवर रागदारी संगीत योग्य रीतीनं कसं गावं याची विचारपूर्वक तालीम दिली. आणि या परंपरेतून रंगभूमीवर जी एक गायकी रूढ झाली किंवा संगीताच्या भाषेत सांगायचं झालं तर जे एक घराणं निर्माण झालं त्याला गंधर्व परंपरा, अगर गंधर्व घराणं असं म्हणायला हरकत नाही. आणि याच नाटकानं बालगंधर्वांना रुक्मिणीच्या भूमिकेत अजरामर करून ठेवलं. दादा ते आले ना, हे त्यांचं वाक्य आजही रंगभूमीवर अभिनयाचा आदर्श म्हणून टिकून आहे.

रसिकळो, गंधर्व कंपनीच्या कारकिर्दीतलं तिसरं यशस्वी नाट्यपुष्प म्हणजे अत्यंत प्रतिभासंपन्न अशा राम गणेश गडकरींचं संगीत एकच प्याला हे नाटक. कंपनीनं या नाटकाचा पहिला प्रयोग गडकरी मास्तरांच्या निधनानंतर 20 फेब्रुवारी 1919 रोजी केला. आणि मद्यपानाच्या विषयावर इतकं प्रभावी नाटक त्यावेळी केवळ मराठीच नाही तर जागतिक रंगभूमीवर सुद्धा आलं नसावं. स्वयंवर हे नाटक झाल्यानंतर गडकरी मास्तरांनी आपल्या कंपनीसाठी एखादं नवीन नाटक लिहावं असा आग्रह बालगंधर्वांनी धरला होता. तेव्हा मी नाटक लिहायचं तर तुम्हाला फाटक्या लुगड्यात यावं लागेल असं मास्तरांनी त्यांना सांगितलं. आणि बालगंधर्वांनी मास्तरांची ही अट बिनतक्रार मान्य केली आणि अजरामर सिंधू मराठी रंगभूमीवर अवतरली.

रसिको, 1913 साली सुरू झालेली ही कंपनी 1934 अखेर बंद पडली, पुन्हा 1935 ती सुरू झाली आणि कंपनी काही काळ चालली पण पुन्हा बंद पडली, असे प्रकार वरचेवर झाले असले तरी या कंपनीची खरी कारकीर्द ही 1934 अखेरपर्यंतचीच होय. आणि रंगभूमीच्या पहिल्या 30-32 वर्षाच्या काळात वैभव, प्रसिद्धी आणि लोकप्रियता या बाबतीत किर्लोस्कर कंपनी जशी आघाडीवर होती, तोच मान पुढल्या 20-22 वर्षात गंधर्व मंडळीकडे आला होता. पहिला प्रश्न विचारतो, गंधर्व नाटक मंडळीचं पहिलं नाटक संगीत मूकनायकचा पहिला प्रयोग कुठे सादर झाला होता? प्रश्न पुन्हा एकदा नीट ऐका, गंधर्व नाटक मंडळीचं पहिलं नाटक संगीत मूकनायकचा पहिला प्रयोग कुठे सादर झाला होता? दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 41 34 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

रसिकबाबा, पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारला आहे की गंधर्व नाटक मंडळीचं पहिलं नाटक संगीत मुखनायकचा पहिला प्रयोग कुठे झाला होता, कुठे सादर झाला होता? दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415434 आणि 4515435. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/

0: NIPP या वेबसाइटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: नमस्कार, मी स्वप्नील बांदोडकर आणि ऐकत राहा FM गोल्ड.
2: रंजक सफर हा कार्यक्रम सूर्य रसिक हो आणि तुमचा अर्जुन मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. आजचा पहिला प्रश्न विचारला आहे की गंधर्व नाटक मंडळीचं पहिलं नाटक संगीत मुकनायकचा पहिला प्रयोग कुठे सादर झाला होता. उत्तर आहे मुंबईच्या एल्फिस्टन थिएटरमध्ये. आणि ज्या रसिक श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. दीपा बालकर, मधुसूदन बर त्यांचं आडनाव कळत नाही, दीपाली विचारे, जगन्नाथ केदारे, वैदेही बेर्डे, शुभांगी कारेकर, मंगला शेठ, शुभलक्ष्मी मस्तकार, चंदा आमरे, चंद्रकांत पाटील आणि नीलम राणे. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद. मधुसूदन तांबट, सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन. रहस्यकथा आणि बाबूराव अर्नाळकर हे जुन्या काळाचं समीकरण होतं. आज रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर यांचा स्मृतिदिन आहे. आपल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 1470 अधिक पुस्तकं लिहिली आणि ही पुस्तकं म्हणजे रहस्यकथा असायच्या. झुंजारराव, धनंजय, काळा पहाड अशी काल्पनिक पात्रं त्यात रंगवलेली असायची. मराठी साहित्याने बाबूरावांची पुस्तकं वाचणारी एक पिढी जन्माला घातली आणि लहान मुलांच्या मध्ये एक रहस्यकथा अधिक प्रसिद्ध होत्या. काल्पनिक, गोड, गुन्हेगारी मनाचा ठाव घेणारी ही पुस्तक असायची आणि त्यांचं नाव हे देखील एक रहस्यच होतं. बाबूराव अर्नाळकर हे त्यांचं टोपणनाव होतं. आजचा दुसरा प्रश्न असा आहे की रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर यांचं मूळ किंवा खरं नाव काय. रहस्यकथाकार बाबूराव अर्नाळकर यांचं मूळ किंवा खरं नाव काय. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 1541 34 आणि 4515 4135. चला तर मला लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

रसिक 1942 चळवळी तुरुंगात असताना सामान्य माणसासाठी लिही असं बाबुरावांना सांगण्यात आलं. सामान्य माणसांसाठी लिहायचं म्हणजे काय हे बाबुरावांना पडलेलं कोडं होतं. बाबुरावांना नाटकाची आवड होती. एका नाट्य क्लबचे ते सभासद सुद्धा होते आणि त्या नाट्य क्लबातून ते एकदा विजयदुर्ग किल्ल्यात गेले आणि परत आल्यावर त्यांनी सतीची समाधी नावाची गोष्ट लिहिली. ती अस्नोडकरांच्या करमणूक मधून प्रसिद्ध झाली आणि त्याच दिवशी बाबुरावांना नाटककार अच्युत बळवंत कोल्हटकर भेटले आणि छान गोष्ट आहे असं ते म्हणाले आणि एका मोठ्या माणसाला तुझी गोष्ट खूप आवडली असं म्हणून ते बाबुरावांना नाथ माधव यांच्याकडे घेऊन गेले. प्रसिद्ध लेखक नाथ माधवांनी अशाच रहस्य कथा लिही असं बाबुरावांना सुचवलं आणि बाबुरावांनी मग लेखणी हाती घेतली ती अखेरच्या श्वासापर्यंत खाली ठेवली नाही. दुसरा प्रश्न विचारलाय रहस्य कथाकार बाबुराव अर्नाळकर यांचं मूळ किंवा खरं नाव काय. दूरध्वनी क्रमांक आहे 0225415434 आणि 4515415335. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: हेलो
1: रसिको, येरवड्याच्या तुरुंगात असताना विसापूरच्या तुरुंगातील काही राजकीय कैद्यांनी लढा देऊन सर्वच तुरुंगातील राजकीय कैद्यांना वाचनासाठी पुस्तकं पाठवण्यास शासनाला भाग पाडलं होतं. अशा काही पुस्तकांमधून एडगर वालास यांची थ्री जस्ट मॅन ही कथा बाबूराव अर्नाळकर यांच्या हाती पडली आणि सामान्यांसाठी काय लिहायचं ते समजलं. बाबूरावांचे स्नेही प्रभू हे रहस्य मला काढत असत आणि 1942 फेब्रुवारीत बाबूरावांनी लिहिलेली चौकटची राणी ही पहिली रहस्य कथा पुस्तक रूपानं प्रकाशित झाली. बाबूरावांच्या कथांना पाश्चात्य कथांचा आधार असायचा पण त्या कथांना मराठीत लिहिताना महाराष्ट्रीय वातावरणाचा साज असायचा. कथेत कुठेही अश्लीलपणा येऊ न देण्याची खबरदारी बाबूराव घ्यायचे आणि कथेचा शेवट नेहमी सत्यमेव जयते असाच असायचा. दुसरा प्रश्न विचारलाय, रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांचं मूळ किंवा खरं नाव काय? उत्तर आहे चंद्रकांत चव्हाण. ज्या रसिक श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. दीपा पालकर, दीपाली विचारे, शुभांगी कारेकर, मंगला शेठ, शुभलक्ष्मी मस्तकर, चंदा आमरे, नीलम राणे, संगीता जाधव, किशोर नाईक, राधा, उषा देसाई, नरेंद्र सामंत, काशीनाथ क्रमवंत, संजय गांधी आणि सुधीर मिसुरे. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.

रसिकाव कथेतले प्रसंग वेगळे असले तरी नायक एकच ठेवायचा हे बाबूरावांनी निश्चित केलं होतं आणि नायकाचं नाव बाबूरावांना गीता वाचताना सुचलं आणि त्यांनी धनंजय हे नाव ठरवलं. बाबूरावांचा कथानायक रुबाबदार, सुस्वभावी, समयसूचक आणि धडाडीचा असल्यानं वाचकांना त्यांच्या गुणविशेषांची, वागण्याची, बोलण्या चालण्याची चांगलीच ओळख असायची अशा या महान रहस्य कथाकाराचं 5 जुलै 1996 रोजी निधन झालं. रसिकाव, मी गोपी भोसले आपल्या आजच्या पुरती तुमची रजा घेतो. पुन्हा लवकरच भेटू FM रेनबोवर. आज दुपारी 2:30 ते 5 सदया तुमच्या बरोबर असणार आहे. तर ऐकत राहा आणि ऐकवत राहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड आणि FM रेनबो वाहिनी.

0: जी राम जी कायदा 1 जुलैपासून लागू झाला आहे. विकसित भारत या संकल्पनेला अधिक गती देण्याकरता या कायद्याअंतर्गत पुढच्या 5 वर्षांमध्ये देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतली शहरं तसंच दुर्गम भागांमध्ये विमान प्रवासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल विकसित उडान या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ केला. 28,840 कोटी रुपयांच्या या योजनेमुळे 100 पेक्षा जास्त विमानतळं आणि 200 हेलिपॅड्सच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी व्यक्त केला. राजस्थानच्या जोधपूर इथं झालेल्या या कार्यक्रमात जोधपूर विमानतळावर नव्या टर्मिनल भवनाचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. पश्चिम आशियात लागू झालेल्या युद्धविरामानंतर होर्मुझच्या समुद्रधुनीतून एलएनजी अर्थात द्रवरूप नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्यानंतर एलएनजीच्या पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध सरकारनं मागे घेतले आहेत. यावर्षीच्या मार्च महिन्यात हे निर्बंध लादले होते. सरकारच्या जैव इंधन मिश्रण कार्यक्रमाबाबत होणाऱ्या विधायक टीकेचं स्वागत करायची सरकारची भूमिका आहे आणि आलेल्या सूचनांचा या कार्यक्रमात समावेश करून आवश्यक त्या सुधारणा करू, असं आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिलं. राजस्थानात एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. इथेनॉल ही नवी संकल्पना नसून 100 वर्षापेक्षा जास्त काळ याचा वापर होत आहे, असं त्यांनी सांगितलं. ऑस्ट्रेलियासाठी भारत हा आर्थिक क्षेत्रातला महत्त्वाचा भागीदार आहे, असं प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानेझ यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर अल्बानेझ यांच्या कार्यालयानं एक निवेदन जारी केलं. भारत ही जगातली 4थी सर्वात मोठी आणि सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून या 2 देशांमधलं सहकार्य हे सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पायावर उभं आहे, असं यात म्हटलं आहे. व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधलं सहकार्य हे दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरत आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी या 2 देशांमधले संबंध महत्त्वाचे आहेत, असंही निवेदनात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 10 जुलैपर्यंत कतार, बहारीन, कुवैत आणि ओमान या देशांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते या देशांचे परराष्ट्रमंत्री आणि नेत्यांबरोबर बैठका घेतील. भारताचे या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणं तसंच स्थानिक घडामोडी आणि सामायिक हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. यंदाच्या श्री अमरनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात झाली असून पहिल्या 2 दिवसांमध्ये 32,313 भाविकांनी अमरनाथाच्या पवित्र गुहेचं दर्शन घेतलं आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशीच 20,145 भाविकांनी दर्शन घेतलं असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या अधिक आहे. दरम्यान यात्रेकरूंचा 4था जत्था आज पहाटे जम्मूमधल्या भगवतीनगर यात्री निवासातून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. या टप्प्यावर 6,731 भाविक 291 वाहनांमधून पहलगाम आणि बालतल या दोन्ही मार्गांनी अमरनाथकडे रवाना झाले. दोन्ही मार्गांवर यात्रेसाठी आवश्यक सुरक्षा आणि सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलातल्या दुहेरी भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 2,954 वर गेल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष होर्हे रॉद्रिगेज यांनी दिली. या दुर्घटनेत 16,000 जास्त जण जखमी झाल्याचं तर जवळपास 16,000 जण बेघर झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मदत आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉद्रिगेज यांनी 7 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. 24 जून रोजी 7.2 आणि 7.5 रिश्टर स्केलच्या 2 शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलाला हादरवून सोडलं होतं. काँगो या देशात इबोला विषाणूचा प्रादुर्भाव सुरूच असून आतापर्यंत 1,528 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 492 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार 239 रुग्ण बरे झाले आहेत तर 628 रुग्णांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याशिवाय 185 संशयित रुग्णांचीही नोंद झाली आहे. अमेरिकेच्या 250व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पुतीन यांचे सहाय्यक युरी योशाको यांनी ही माहिती दिली. युक्रेन विरुद्धच्या संघर्षात लवकरात लवकर तोडगा निघाला तर दोन्ही देशांमधल्या व्यापक सहकार्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल असं मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. इंग्लंड आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात काल इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला आहे. भारतानं इंग्लंडसमोर ठेवलेलं 191 धावांचं लक्ष इंग्लंडनं 19 षटकांमध्ये पूर्ण केलं. आता भारत आणि इंग्लंडमधला पुढचा सामना येत्या मंगळवारी नॉटिंगहॅम इथं होणार आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सनं पॅराग्वेवर 1-0 असा विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फ्रान्सचा कर्णधार किलियन एम्बापेनं सामन्यातला एकमेव गोल केला. आता उपांत्य फेरीत फ्रान्सचा सामना मोरोक्कोशी होईल. राऊंड ऑफ 32 मधल्या शेवटच्या सामन्यात काल अर्जेंटिनानं कार्बोवेर्डेवर तर कोलंबियानं घानावर विजय मिळवून राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. विम्बल्डन टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरीच्या 3ऱ्या फेरीत एलिजे मेर्टन्स हिनं जागतिक क्रमवारी 2ऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकी हिला 6-7, 6-1 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. तर अलेक्झांड्रा याला हिनं 3ऱ्या क्रमांकाची टेनिसपटू इगा श्वियांतेक हिच्यावर 7-6, 6-2 अशी मात केली. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं आज निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्या आजारी होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज पहाटे 3:15 त्यांची प्राणज्योत मालवली. ताकदीचा आवाज, रंगमंचावरचा आकर्षक वावर आणि सादरीकरणाच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीतून त्यांनी पंडवानी या छत्तीसगडच्या लोककलेला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी त्यांना पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मविभूषण या प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तिजनबाईंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारतीय संस्कृती जागतिक मंचावर नेण्यातलं त्यांचं योगदान सदैव स्मरणात राहील या शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली. तिजनबाईंनी भारताची समृद्ध लोकपरंपरा, विशेषतः महाभारताच्या अजरामर गोष्टी जनमानसापर्यंत नेल्या असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. तिजनबाईंच्या निधनानं कला आणि संस्कृती विश्वाची अपरिमित हानी झाल्याची भावना प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात आजही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सोसायट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाळं उन्मळून पडलीत. त्यामुळे वाहतूक खोळंबल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबई परिसरात सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. ठाणे जिल्ह्यातही दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असून रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली इथल्या झेनित धबधब्याच्या परिसरात अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बुलढाणा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळत आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, गुजरात, कोकण, गोवा आणि ओदिशासाठी अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थान इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत राज्यांना 25,000 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते वितरित. LNG पुरवठ्यावरचे आपत्कालीन निर्बंध मागे घ्यायचा सरकारचा निर्णय. व्हेनेझुएलातल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुमारे 3,000च्या घरात. विख्यात पंडवानी गायिका आणि पद्मविभूषण तिजनबाई यांचं निधन. आणि देशभरात पावसाचा जोर कायम. मुंबईसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: वैशंपायन शिष्यातिरो भूत्वा यजुंसी अभक्षयन तानी यजुंसी बुद्धिमालिन्यात कृष्णानि अर्थात कृष्ण यजुर्वेदः इतोपि तत्र केवलं पद्यं शुक्ल यजुर्वेदः तथा च गद्य पद्य मिश्रितः कृष्ण यजुर्वेदः इति सामान्य भेदो अस्ति शुक्ल कृष्ण यजुर्वेदे अस्तु.
2: अस्मिन् विषये अनुसंधाने काः संभावनाः सन्ति कृपया प्रतिपादयन्तु.
1: इदानीमेव मैथिल सांप्रदायिक सपार्थिव शिवार्चन सहिता षडंग शतरुद्रीय आकांक्षा संस्कृत हिंदी व्याख्या इति नामनः पुस्तकस्य संपादनं मया कृतं. प्राचीन कालादेव मिथिलायां आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे इति उक्ति प्रसिद्धत्वात् स्वकीय परंपरां विधिंचानुसृत्य प्रतिदिनं शिवपूजनादेः महती परंपरा आसीत् परंच इदानीम् अस्याः परंपरायाः कश्चन ह्रासो दृश्यते तस्मान् मिथिलायां शिवपूजना